0: ट्रेंडिंग सॉन्ग ऑफ द ईयर
1: वॉज ब्रॉट यू बाय अलमराया कार एंड बस रेंटल डेली वीकली मंथली एंड लॉन्ग टर्म लीजिंग फॉर फास्ट बुकिंग व्हाट्सएप टू 050-000-2918
2: നിങ്ങൾ കേൾക്കുന്നത് ഹോം 92.2 FM. ഹോം ഇസ് എ ഫീലിംഗ്.